अचुन डेलो ने अनि अदे भाजी मंडे लुरिए छु शुया कुफाजा लाशाले शुया कुफाजा ब्लू प्रिंस डॉक्टर माय वाकु सनी बी या डेंसिटी की डीके 1 दुगो गो जो संडे बाई लागो मकाला दि मेजी ला बाको नो ला से जोई अचो आमा चोंग बो निबा कोको एजे कुमा यी वो वी पे एतो इलाम पे नि शुया कुफाजा बुचिन लो लाउजा वो लुरिन àwọn tí a ta àwọn òṣèré láwùjọ àwọn èèyàn gan láàrin ara wa ìbáṣepọ̀ ara wa síra ṣó yẹ kó fàjà àwọn míì tí ò yẹ kó tó àríwó àwọn míì tí ò yẹ kó tó pé sálà ṣúgbà la fi ń bira wa ní ìbéèrè tá a bá yẹ gbogbo rẹ̀ wò lọ́kọ̀ọ̀kan léjèèjì wípé ṣó yẹ kó fàjà bẹ́ẹ̀ bá gbọ́ ẹ̀ lè mọ̀ sọ ètò yìí yóò tún gbìnàyà láṣálẹ̀ yìí dan siriki dk1 Doctor Prince ko seni bi ya no de to tin gori afefe bayi e se ka se gbadun re ka ra seyin wa gbegede nibi ta sun si lasale ka ma gbeto yi lokokan lejeje